0: सुनलुस गीत
1: निमन
0: लाग्छ नै जे नाट गीत बोल्ले थोज नै नि हमर गोड बारसिया का
1: दगाई
0: बाटा दगाई बुआ का हमर नाट गीत बोल्ले सबरनी मूल का
1: हमर नाट गीत बोल त फोरा नै जीवो नै
0: येले येबे द जतकी नाट गीत हो जानता हो गुलराती नाटखोरले मिसा सोगाल पहिले सरी